0: अधियन अधियन की ने विफति हो रही
1: मेरी और बड़ा हास वे
0: अनेक काठेस्टु क्या रे भी मता मन्ना हाँ द देरा वे फ़ये
1: आहारे के वाले क्या कुछ है आहारे न माला में कुरने
0: हास नो अब स्पेल द टी प्रोग्राम अडू ही मती कहला हुरी हाँ कंका मंगा लोहो दंगे न
1: स्पेल द टी
0: Mikahala kankan dimaavima kantakkura vidana goittan e programun engene.
2: Spill the tea. Hame gani divehi rajya gadu.
3: Aditta duwa hoge haviro hatra gadi fanaraga.
4: Repeat. Buddha duwa hoge haviro hatra gadi fanaraga.
3: Adi budaspati duwa hoge haviro fahed zahayro.
0: Engha sataristeka salis 9 kilohertz medium wave. अधे अड्डियाँ नोए मेगाहर्ट्स एफएम बैंड हमें कन दिवही राज्य ग्यारों इंतजार कर लवा
5: स्पिल द टी
0: थुरास थुरास
6: ತುರಾಸ್ ಏ ತಾರಿಕ ಅಹರ್ಮೆಂಗೆ ಬಹ ಸಗಾಫತ ಆದಕಾದಾಗೆ ತೆರೆಗ ಆದ ಬ್ಯಾವರ್ ಕಂತತಕೆ ಹುರೆ ಅಡವಹಾಲಂ ಬೇಣಂತ
7: ಆ ವರಪೇಣ
8: ದಿವಿರಾಜಗನ ಟ್ಯೂನ್ ಕೊಲ್ಲ ಅಂಗಾರ್ದುಗೆ ಹವೀರ್ ಫಹಿಜ್ಜಾರ್ ಬುರಾಸದುಗೆ ಹವೀರ್ ಹತರಗಡ್ ಫನರಾಗ ಅದಿ ಆದಿತದುಗೆ ಹವೀರ್ ಫಹಿಜ್ಜಾರ್ ಹಮೇಕನ ದಿವಿರಾಜಗೆ ಅಡೋ

0: कालम जमानामिकाओ नाहिनी तुम वेलिता
1: वारर रीति दोमो
2: वारं हिग्गा मोहम अमी हुन्ना ने आ निम्मालम वेस ए अडू वहाँ निम निमुनी मा वेस कुड़को देरवे यहाँ वेस हिग्गा
1: वारं हिग्गा वारर रीति हुशायलु में हम वे में मेनु ने हुट्टु आकर से कमा कोस मासिकता कुरिया बदान चेता दो हेम एकाका हाथका आदे में तो नंबर है मिनागन चहेनी एका माकू बाकी मोती एके दे फाहे कौन नंबर है साशा नगान
0: फाइव
1: फाहे दो फाहे गमती जुमला फुरी हम कोरे माकी हम असेकते यहाँ उन दागु मसेकते नो मी की वारा फासे हम असेकते मी मैं भी किया दे नंग निवेहिंग होरी जुमला तके एका मा हुस्तम फुरन चहेनी तैयार था එහෙන් වීමා ෆුර්තමති බුලා හුස්චාග ගේග ෆුරාල් මතික බුලා ඔන්නානිත හුන්නානිත ඔතීත හුරීත
0: හුරි
1: බුලා ඔන්නානිද බුලා එහෙන් වීමා
0: ඔති ගේග ෆුරාල් මතික
1: අරබ බරාබර දෙවන සවාලකි ෆයියාස් හුස්චාග මැලේෂියාග කියවාෂේ ෆයියාස් හුරීත ඔතීත
0: හුරි
1: හුරි එම එක්ක ජුම්ලා කියාදී බේබ
0: फायास हुरी मलेशिया का किया वंश
1: है। अरब बराबर हैंगे। थीमण जुमले का म्योती फातुंग हुस्चा का देरा वे फे। फातुंग इनी ता हुरी ता।
0: इनी।
1: एम जुमले को क्या दे बे।
0: फातुंग इनी देरा वे फा।
1: अरब बराबर हैंगे। एम वी मम्मी फार मिहा फुरी हमे अम्मी हुरी हा जुमले फुरी हम कोली मा। साशा के हावीर उफावेर कोलम बे में फरातुं देना वारंग अगुरी हादिया है। बेनं ता।
0: लब्बा।
1: එහෙම උම්මු දැත්ත මෙහාරේ දිනී හදියා උපා වෙච්චද
0: යස්
1: එහෙම උපා වෙයා දැන් එහෙම පාර කොස අධි සාෂාය මේ ප්‍රෝග්‍රෑම් බදලවන්නකම උම්මේද කරා ඉංගේ සාෂා
0: ලබ්බා
2: සාෂාය වකිවලුම අපහ දැත්තමෙන් එහෙන් කුච්චක අනකස් බදල් කරන අස්සලාමු අලයිකුම්
0: වලයිකුම් සලාම්
2: සීක් කී කොල්ලනේ මිතා
0: හිංගාලංගොස්සා
2: hingala mikolan as ulani kom me dimavi datta menna kom kombai ti ulani hingala as
0: saasha ya saasha mamme ya dik mamme ya
2: ai la hem vi mami ulani hingala as saasha kon school ek ka kiyawani
0: shahid ali
2: demme ves datta menna mi baddalui shahid ali school ka kiyawa ku je grade kitak ek ga saasha kiyawani
0: fahe
2: grade high ek ga ग्रेट फाहेगा ओके साशा में किया वाही वाणी कौन मादा है कौन मादा है कौन सब्जेक्ट है में किया वाही वाणी पूरी हाँ सब्जेक्ट है बस किया वाही वे दो दें किए वो मुझे इतुरुंग मी हूँ नहीं इतुरु हरकत तक कौन कौन कम एक गज साशा पैवर वाणी
0: मादा हा गरुवान लिटिल मेड
2: वारा गीना इतुरु हरकत कुगा साशा एबा बैवेरिवे देन मी लिटिल मेड देन दसवा अनि कमेंट निकन दत्ते बुन दीबा वारा बैवेरु कंथत दसवे दो कक्कन दसवे ता लिटिल मेड
0: लब्बा
2: दसवे हेम वारा हुनारु एरि कुज्जका मिफारुस मेती बदलो एफा එහෙන් වෙයි මහින්ගා මේ ප්‍රෝග්‍රෑම් ගේ මාසෙකට කොල්ලම් මිහාරු මියෝති බාකි එකක දෙක එකකුන් හතක දැත්තම මියදොස් නම්බරු ත දින්ගෙරු මිහාරු බාකි මියෝති එකක දෙක කොන් නම්බර නගන්නේ දේ හින්ගා හැම දෙක ගමියො මාසෙක බලලා දෙතින් ජුම්ලා ඒ දැත්තම නම් මිජෙ කොද්දෙන් ජෙහ කමකි දිවෙහින් ලියෙපොයි දෙතින් ජුම්ලා කියාල් දෙන් ජෙහෙනි දැත්තම බලානන් සීක් ෆරිත වරෙම මසකතංගේ තයාරුත ආ හංගා හැම මසකතයෙන් කුරියද්දා
1: මේ ජුම්ලා කියා දෙමිගේ බේවෙන්න ක්ලාස්රූම් ක
0: बस हंग वाने
1: बराबर बराबर आधी एक जुमला किया दें वाणी के
0: मम्मा देख के वाला लोबे वे
1: तीन मने जुमला
0: हे आमलो तक गेना करां वाने वे
1: बराबर बराबर इंगे मम्मा देख के लोबे वे था मम्मा बहुत टेंड तो कहरे गाले निकम मम्मा कहरे बुने वाला लोबे मम्मा देख ಮಮ್ಮ ದೇಕ ವರಲ್ ಲೋಬಿವೆ ಬುಣದ
0: ಮಮ್ಮ ದೇಕ ವರಲ್ ಲೋಬಿವೆ
1: ಲೋಬೇದ ಎಹೆಮೆ ಮಮ್ಮಿ ಫಹಾರು ಎಹಾ ಫುರಿ ಹಮ ಮಸೆಕ್ಕ ನಿಮ್ಮಿಮ ಮೇಮೆಂಗ ಫರಾತು ಮೆತಿ ಹದಿಯಾ ಉಫಾ ವೆಚ್ಚತ ಮೆಹೆ ಫಹಾರು ಕುಂ ಆದಿ ಬದ್ದಲ್ ವಾಣ ಕಮ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರಂ ವಕಿ ವೆದಾಂಗೆ ಮಿಯದುಕ ಉಫಾ ವೆರ ಹವಿರ್ ಶೋ ಕುರಿಯ ಮಿಗೆಂದಣಿ ಫೇಸ್ ಟು ಬೀಚು ಎಹೆಮ ಅದಿಸ್ ಫರ ಹಿಕ್ಯಾಮ್ ಲವೇಕಾಯ ಮಿಯದುಕ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗ್ಯಾಗಂಡಕ ನಿಯುಮಕ ಹಮ ಮಿಹರ್ ಮೇರಿ ಆಸ ಫೇಸ್ ಟು ಬೀಚುಗ ತಿಬೀರು ಮಿಯದು ಜುಮ್ಲ ಹಾಕುದಿನ್ನ ವಾಹಕ ದೆಕ್ಕು ಏಗ ಇತರ ವರ ಹಿಗ್ಯಾಮು ದುವ ಹೆಮ್ಮೆ ಅದು ಕೊಮ್ಮೆ ಗದಿಸ್ ಮಿ ಅದಿಸ ಬಾಬಕಿಯುಗ ವಸ್ ಮಿ ಸಾಬಂಗ್ ಎಬ ಫೋರ ಏಮ ಮಿ ದುಂತಕ ಎಕ್ಕೊಬ್ಬಸ್ ಮಿತಾಗ ತಿಕುದಿಂಗ ಹವೀರು ಉಫಾವೆರಿ ಕೊದ್ದೆ ಬೇಮೆ ಮಿತಣ ಆಸ್ ಮಿಯದು ಮಿಹಿರಿ ಮಿಯದುಗ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಉಫೆದ್ದಿ ಶಾಫಿ ಬೇಬೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಗೊತ್ತಮ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಫೋನ್ ಹಿ ತೆರವಿದಿನಿ ಶೈಹಾ ದತ್ತ ದೆನ್ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ಗೊತ್ತಮ್ ಮಸೆಕ್ಕೆ ಕೊದ್ದಿನಿ ಫಿನಾ ದತ್ತಯ ಕುಡೀ ದತ್ತಯ ಕುಡಿಯ ದೆನ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ತಿಕುದಿನ ಮಿ ಶೋ ಮಿ ಹುಷಾಳಾದ ಒಮ್ಮೆ ಗೆಂದಿಯೈ ಅಳುಗೊಂಡು ರಶ್ವಾಣ್ ಬೇಬೆ ಅದಿ
2: ಉಮ್ಮುದತ್ತ ವಾರ್ ಹುರಿಹಾ ಕುದಿನ ವೆಸ್ ವಾರಂಗ್ ಉಫಾವೆರ್ ದುವಹಾಕಂ ಎದೆ ಮುನ್ ದತ್ತಮೆ ಮಿಯದುಗೆ ವೆಸ್ ಉಫಾವೆರ್ ಹವೀರ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಮ್ಮಾಲಾಣ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ
1: ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ

0: ખબરો કાઢી.
1: بسم الله الرحمن الرحيم ميگडी के मुहिम खबर तोगे सुरखी तोगे तेरेगा पीपल्स नेशनल कांग्रेस पीएनसी के देहास आशा विश्वनाथ और रियासी टिकट रईस उल जमहूरिया डॉक्टर मोहम्मद मोईजंगार वाफी राज्य मलेशिया देमेदु करवनो मशवरा ते की देकम गे में मुस्तकबल एर्न वर्ग दे बिंगल एकम रईस उल जमहूरिया विदारपुं मीडिया अमस्तु के तेरेगा दरन तंग अदा कुरम दिहबिलियन रुपिया हेद को फावा कमा मालिकन कमा सरकार कुंफन तका बहे वजीर विदारपुं पीपल्स नेशनल फ्रंट पीएनएफ के मेंबरो न ಎಂಕಿ ಪಾರ್ಟಿ ವಕಿಕುರಾಕಮ ಕುರಾ ತುಹಮತ್ತಕ ಇಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಕಮಿಷನ್ ತುಹಮತ್ತ ಇಲೆಕ್ಷನ್ಸ್ ಕಮಿಷನ್ ದೊಗುಕುರುಂ ಅಣ ಹಫ್ತಾಗ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ಬಾಬಾ ಅಲಿಫ್ತಾಲ್ ಆಮು ಮಜಿಲಿಹುಗ ಬ್ಯಾರುಮ ಇರಾನ್ಗೆ ಇಸ್ವೆರಿನ ಫುರ್ಸತ್ತೇನ್ ಕಮ್ಗ ಅಮೆರಿಕಾ ಎಂಬುಣಿ ಖಬರ್ಗೆ ಇತುರುಂ ಇತುರು ಬಯ ಖಬರ್ತಾ.